गगरीमा गेल फुले भोकरीमा भाग्से ठिक्केमा बेगुन बुढियत भाग्से मारल बुढौवा लात भराक्से नाते मै झभाग्से अरे जार वचल सत्पट पैनु या